0: ಅವ್ಯಾಯಾಮ ದಿವಸ್ವಪ್ನಾತ್ ಶ್ಲೇಷ್ಮಳ ಆಹಾರ ಸೇವಿನಃ ಮಧುರೋ ಅನ್ನರಸಪ್ರಾಯ ಸ್ನೇಹಾತ್ ಮೇದ ಪ್ರವರ್ಧಯೇತ್. ಜೋ ವ್ಯಕ್ತಿ ಅತ್ಯಧಿಕ ಭೋಜನ, ದಿನ್ ಮೇ ಸೋನಾ, ವ್ಯಾಯಾಮ ಕಾ ಅಭಾವ್ ಔರ್ ಶ್ಲೇಷ್ಮವರ್ಧಕ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥ ಜೈಸೆ ದಹಿ, ದೂಧ, ತಲಾ ಹುವಾ ಏವಂ ಮೀಠೆ ಪದಾರ್ಥ ಕಾ ಅತ್ಯಧಿಕ ಸೇವನ್ ಕರ್ತಾ ಹೈ, ಉನ್ಮೇ ಮೇದೋ ವೃದ್ಧಿ ಅಥವಾ ಮೋಟಾಪಾ ಕೆ ಲಕ್ಷಣ ಪಾಯೆ ಜಾತೆ ಹೈ. ಆಯುರ್ವೇದ ಕಾ ಜ್ಞಾನ ಬನಾಯೆ ಜೀವನ್ ಆಸಾನ್. ಆಯುರ್ವೇದ ದಿವಸ 23 ಸಿತಂಬರ್ ಕೋ ದ್ವೀಪೋ ಮೇ ಮನಾಯಾ ಜಾ ರಹಾ ಹೈ. ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರ್ ಪ್ರಶಾಸನ, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ನಿದೇಶಾಲಯ ಕೆ ಆಯುಷ್ ಪ್ರಕೋಷ್ಠ ತಥಾ ಅಂಡಮಾನ್ ನಿಕೋಬಾರ್ ಸ್ಟೇಟ್ ಆಯುಷ್ ಸೊಸೈಟಿ ದ್ವಾರ ಜನಹಿತ್ ಮೇ ಜಾರಿ.
1: मैं कभी कभी सोचता हूँ कि ये सिगरेट या बीड़ी पीने का क्या परिणाम होगा. क्या ये मेरे स्ट्रोक का कारण बन जाएगा जो मुझे अपने परिवार पर बोझ बना देगा. क्या ये मेरे फेफड़ों के कैंसर का कारण बन जाएगा. क्या ये मुझे मुंह के कैंसर या हृदय रोग या एम्फिसीमा के करीब लाएगा. अगली बार जब आप सिगरेट या बीड़ी पीने की सोचें तो खुद से पूछें, ये सिगरेट या बीड़ी पीने का क्या परिणाम होगा. तंबाकू आज ही छोड़ें. सहायता के लिए 1800-11-2356 पर कॉल करें या मिस्ड कॉल दें 01122-9017-01 पर.